0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोताओं, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत अपन हाथ रेडियो मॉरिशस वर स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। एक वाजले श्रोताओं, एंड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे पावणे दोन पर्यंत। तेव्हा आमची साथ द्या। छान शनिवार आहे, तेव्हा या छान शनिवारची सुरुवात आनंदाने करूया। ऐकूया पहिलं गाणं, अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांचं सुमधुर आवाजात।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, आजचा दिवस आपल्या मराठी रसिकांसाठी खास आहे, कारण श्रोत्यांनो आज आहे वाढदिवस। आपल्या शब्दांनी, कवितांनी आणि गीतांनी अनेकांच्या मनाला स्पर्श करणारे लोकप्रिय गीतकार, कवी आणि लेखक गुरु ठाकूर यांचा, यस श्रोत्यांनो, तेव्हा गुरु ठाकूर यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उमटलेले शब्द म्हणजे श्रोत्यांनो भावना, प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाचे सुंदर चित्रण। त्यांच्या गीतांनी मराठी संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे श्रोत्यांनो, आणि त्यांच्या संवेदनशील लेखणीला आणि सुंदर विचारांना मनापासून सलाम। परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच लिहिलेलं गाणं ऐकूया, इन द वॉइस ऑफ

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: हेलो अगेन श्रोतृंनो, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून। अँड या क्षणी आपण ऐकलं गुरु ठाकूर यांनी लिहिलेली दोन गाणी। आज गुरु ठाकूर यांचा वाढदिवस आहे, सो परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। अँड श्रोतृंनो, गुरु ठाकूर यांची गाणी म्हटलं की त्यांनी लिहिलेली लोकप्रिय सुप्रसिद्ध सुपहित लावणी अनिवार्य आहे, तेव्हा ऐकूया वाजले की भारा, टेकन फ्रॉम द मूवी नतरंग, सुपहित लावणी, ऑफकोर्स रिटन बाय गुरु ठाकूर। तेव्हा श्रोतृंनो या गाण्याचा आस्वाद घ्या, द वॉइस ऑफ बेला शिंदे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनु, स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे एंड पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे। तो आमची साथ द्या नक्की काही शिवाय गाण्यांसोबत मी तुमची साथ देणार आहे। एंड श्रोतनु, या क्षणी ऐकूया एक भक्तिगीत, कारण श्रोतनु आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे आपल्या भक्तीच्या, श्रद्धेच्या आणि वारकरी परंपरेच्या पवित्र सोहळा म्हणजे आषाढी एकादशी। एंड श्रोतनु, पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या मनात उत्साह, भक्ती आणि आनंदाची लहर आहे सध्या। तेव्हा श्रोतनु, या भक्तिमय वातावरणात ऐकूया नेक्स्ट ट्रॅक एंड पुढचं गीत ऐकताना मनात विठ्ठलाचे स्मरण ठेवूया। सो ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं।

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग
0: 800
2: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बैक श्रोतांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात वेदमृषस्वर अँड स्वरतरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो श्रोतांनो। दीड वाजले आहेत अँड 1:45 मी तुमची साथ देणार आहे, म्हणजे श्रोतांनो फक्त 15 मिनिटे राहिले आहेत। सो शेवटपर्यंत आमची साथ द्या, या सातडेचा आनंद घ्या। अँड ऑफकोर्स आज खूप छान शनिवार आहे, खूप छान सातडे आहे, अजून छान बनवा काही शिवण्या गाण्यांसोबत। सो फॉर नाऊ ऐकूया नेक्स्ट ट्रॅक अभिजित सावंत अँड सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात, याचा स्वाद घ्या।

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत आमचे साथी देत राहा. शनिवार आहे आज, तेव्हाच दिवशी कोळी गीत अनिवार्य आहे. तेव्हा या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक धमाल कोळी गीत, याचा आस्वाद घ्या. अँड आमच्यासोबत या गाण्यासोबत सातडेचा आनंद घ्या.

श्रोतन याच्या गीताने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. या क्षणी श्रोतनो ट्युनिंग करत राहा, काही क्षणात मी त्यासोबत गुजराती कार्यक्रम सुरू होणार आहे, याचाही आस्वाद घ्या. सो श्रोतनो हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट सॅटरडे, हॅव अ ग्रेट वीकेंड. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिक मंडळी हो नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यॉन AM2। रसिक मंडळी कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत शुभांगी केदार यांच्या सुमधुर आवाजात कव्हर व्हर्शन ऑफ ए रणीच्या देवा तुला।

रसिक मुनी कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत श्रुती आठवले यांच्या सुमधुर आवाजात लावणी आहे, ऐकूया नार चाफी कळी.

रसिक मनी हुकडे असाल, तुम्ही ट्यूनिंग करत रहा EMT वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. वीकेंड असल्याने तर जाऊया कोकणामध्ये. भूषण गोसावी आणि सायली कांबळी यांची समुद्रावाचा ऐकूया. चल कोकण पाहूया.

रसिक म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. तसेच कार्यक्रमाची सांगता धमाल पद्धतीने आम्ही करणार आहोत. यामिनी घंटाशाले यांच्या समुद्र आवाजात द कवी व्हर्शन ऑफ आत्ताच भया बावरा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.